റീഡ് ഇന്ത്യ മാനെ റൂറൽ എഡ്യൂക്കേഷൻ ആൻഡ് ഡെവലപ്മെന്റ് ഗ്രാമീൺ ശിക്ഷ എവം വികാസ് ഹമാരാ കാം തോ ലൈബ്രറീസ് ബനാന ഹൈ ഓർ ആജ് കേ സമയ മേ ജോ ചർച്ച ഹോ രഹി ഹൈ ലൈബ്രറീസ് ഖാലി കിതാബ് പഢ്നേ കേ ലിയേ നഹീ ഹൈ ലൈബ്രറീസ് ഏക ഐസീ ജഗഹ ഹൈ ജഹാൻ ഹം ബഹുത് കുഛ് അപ്നേ ലിയേ ഭീ കർ സക്തേ ഹൈ ഓർ സമുദായ കേ ലിയേ ഭീ കർ സക്തേ ഹൈ മാനേ പഢ്ഹേ തോ ഹം അപ്നേ ബച്ചോ കോ ഭീ പഢായേ ഹം ബഡോ കോ ഭീ പഢായേ ഹം ഛോട്ടേ ബച്ചോ കേ സാഥ് ഭീ ആക്ടിവിറ്റീസ് കരേ കി കിതാബ് ക്യാ ചീസ് ഹൈ ഓർ കിതാബ് ഉൻകേ ജീവൻ മേ ക്യാ മഹത്വ രഖതി ഹൈ പർ ഡ്യൂറിംഗ് ദ ജർണി ഇസ് സമയ കേ സാഥ് സാഥ് ഹംനേ യേ സോചാ കി ഹമേ മഹിലാഓ കേ ലിയേ ഭീ കുഛ കാര്യക്രമ കർനേ ചാഹിയേ അഗർ മഹില അപ്നേ ആപ് കോ നിഖാർ സക്തി ഹൈ അപ്നേ ആപ് കോ സക്ഷം ബനാ സക്തി ഹൈ ഓർ ജിമ്മേദാരി അപ്നേ ഷോൾഡേഴ്സ് പേ ലേ സക്തി ഹൈ കി അപ്നേ ബച്ചോ കാ വികാസ് കൈസേ കർനാ ഹൈ വോ ഭീ റീഡ് ഇന്ത്യ അപ്നേ കമ്യൂണിറ്റി ലൈബ്രറീസ് ഓർ റിസോർസ് സെന്റർസ് മേ കർതി ഹൈ ഹംനേ ഔരതോ കേ ലിയേ ബഹുത് ഹി അച്ഛേ അച്ഛേ കാര്യക്രമ കിയേ ജൈസേ സിലായി സിഖാനാ ബ്യൂട്ടി പാർലർ കി ട്രേനിംഗ് ദേനാ ഓർ ഭീ ബഹുത് സാരി ഐസീ ട്രേനിംഗ്സ് ഹൈ ജോ ഹം അപ്നേ സെന്റർസ് മേ കർതേ ഹൈ പർ ഉസ്കാ जो आउटकम है जो हम समझ रहे हैं कि एक महिला इतनी सक्षम हो जाए कि वो अपने परिवार की भी सोच बदल सके अपनी भी सोच बदल सके और अपने बच्चों को एक मकाम तक लेके जा सके। इसी दौरान हमने पिछले 3 सालों में उनको बहुत सारी ऐसी स्किल्स दी जिससे वो अपना बिजनेस भी शुरू कर सकती हैं और हम उनको रेगुलरली ट्रेस भी करते हैं ट्रेस इन द सेंस कि हम उनसे बातचीत भी करते हैं कि वो अपने बिजनेस के बारे में क्या सोच रही हैं अपना बिजनेस कैसे आगे लेके जा सकती हैं और इसी दौरान हमने ये सोचा कि हम क्यों इतने बड़े बड़े बीबीए और एमबीए की बैचलर्स ऑफ बिजनेस एडमिनिस्ट्रेशन और मास्टर्स ऑफ बिजनेस एडमिनिस्ट्रेशन की बात करें तो हम इतने पैसे कहाँ से लाएं कि हम इन महिलाओं को बोलें कि ये कोर्सेज ज्वाइन कर लो। तो रीट इंडिया ने क्या किया, अपने प्रपोजल में ये सारे एपिसोड्स लिख दिए। मैं इनको एपिसोड्स ही कहूंगी, मॉड्यूल्स नहीं कहूंगी, क्योंकि ये एपिसोड्स उनके जीवन में बहुत सा बदलाव ला सकते हैं, उनको एक उद्योग क्या है उसके बारे में ज्ञान दे सकते हैं और उद्योग करने के लिए उनको क्या क्या सीखना है वो भी ट्रेनिंग्स हम देने के लिए तैयार हैं। और हम महिलाओं को बोलते हैं, यंग लड़कियों को बोलते हैं जो बीए कर चुकी हैं या 12वीं पास कर चुकी हैं, वो अपना नाम आके रीड इंडिया की लाइब्रेरी एंड रिसोर्स सेंटर में लिखवाएं और हम बिल्कुल तैयार हैं उनको इनके ऊपर ट्रेनिंग देने के लिए। और आगे आने वाले समय में अगर नौकरी नहीं भी मिलती है तो अगर वो अपना एक लघु उद्योग शुरू कर लेती है और अपने परिवार की देखभाल अच्छे ढंग से कर

नमस्कार मित्रांनो, खामगावची ओळख कार्यक्रमामध्ये आपले आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. मी तुमची आवडती प्रगती. खामगाव हे रायगड जिल्ह्यातील निसर्गाच्या कुशीत वसलेले सुंदर गाव आहे. या गावाची लोकसंख्या सुमारे 1000 आहे. खामगावमध्ये बघण्यासारखी खूप प्रसिद्ध ठिकाणे आहे. उदाहरण द्यायचं म्हटलं तर स्वजन जागृती केंद्र, सुंदरशी नदी आहे इकडे, खूप सारी मंदिरे आहेत. त्यापैकी एक मंदिर म्हणजे काळभैरवाचे मंदिर. हे गावचे ग्रामदैवत आहे. चला तर आपण जाणून घेऊया एका गावकऱ्याकडून या मंदिराची प्रसिद्धी.

0: नमस्कार भाऊ.
1: नमस्कार.
0: आपलं नाव काय?
1: अक्षय शिर्के.
0: तुम्ही इथले रहिवासी आहात?
1: हो, आम्ही इथले रहिवासी आहोत.
0: आम्हाला तुमच्या मंदिराबद्दल काही माहिती सांगू शकाल का?
1: हो, सांगतो की आमच्या गावचे ग्रामदैवत काळभैरव हे आहे. देवळाच्या शेजारच्या परिसरात रहाट आहे.
0: भाऊ, रहाट म्हणजे काय?
1: रहाट म्हणजे देवराई वनस्पतीचे जंगल होते. त्या ती वनस्पती औषधी होती. तिला तोडू नये म्हणून तिला देवाचे स्थान देण्यात आले, म्हणून तिला रहाट असे म्हणते.
0: या देवावर तुमची खूप श्रद्धा आहे.
1: हो,
0: धन्यवाद भाऊ, आपण खूप चांगली माहिती सांगितल्याबद्दल. आपला दिवस शुभ जाऊ.

0: चला तर मित्रांनो, आता आपण जात आहोत मंदिरामध्ये, मंदिराच्या पुजाऱ्यांजवळ. नमस्कार पुजारी जी.
1: नमस्कार.
0: आम्ही या मंदिराला भेट देण्यासाठी आलेलो आहोत, तर आम्हाला मंदिराबद्दल थोडक्यात माहिती सांगा.
1: हा नक्कीच. हे मंदिर 150 वर्षापूर्वीचे आहे, पण आता नवीन बांधलं आहे. याची स्थापना 2 जून 2014 रोजी झाली.
0: पुजारी जी, मंदिरात आरती केव्हा असते?
1: हा, मी मगाशी विचारायचं सांगून गेलो. दर सोमवारी इथे या मंदिरात महापूजा होते, आणि ही पूजा सकाळी 7 ते 7 वाजेपर्यंत घेण्यात येते.
0: आम्ही असं ऐकलं आहे की या देवाची पालखी सुद्धा निघते.
1: हा, बरोबर ऐकलं तुम्ही. या ग्रामदेवताची पालखी या होळीच्या सणाला निघते. ती पूर्ण गावात घराघरात जाते. लोक मोठ्या श्रद्धेने मुंबईवरून गावी येतात. या सणाला खूप लोक मोठ्या उत्साहाने सामील होतात, तसेच लेझिम नृत्य करतात.
0: धन्यवाद पुजारी जी. मित्रांनो, ऐकलत का खामगावच्या प्रसिद्धी दैवताबद्दल गावकऱ्यांच्या मनात किती श्रद्धा आहे ती? चला तर ऐकूया एका गावकऱ्याकडून या दैवताबद्दल एक छानसं गाणं.

0: भैरी मजा नवसाला पावलाय पावलाय, भैरी मजा नवसाला पावलाय पावलाय, ओ नारळ वाहीन तुला, ओ नारळ वाहीन तुला, अबीर गुलाल वाहीन मी तुझला, अबीर गुलाल वाहीन मी तुझला, भैरी पावा माला, ओ भैरी पावा माला, भैरी मजा नवसाला पावलाय पावलाय, भैरी मजा नवसाला पावलाय पावलाय, ओ नारळ वाहीन तुला, ओ नारळ वाहीन तुला, धूप कापूर वाहीन मी तुझला, धूप कापूर वाहीन मी तुझला, भैरी पावा माला, ओ भैरी पावा माला, भैरी मजा नवसाला पावलाय पावलाय, भैरी मजा नवसाला पावलाय पावलाय, ओ नारळ वाहीन तुला, ओ नारळ वाहीन तुला, ओ नारळ वाहीन तुला, ओ नारळ वाहीन तुला।
1: धन्यवाद काका, आपण खूप छान गाणं म्हटलं। तर मित्रांनो, आपण उद्या भेटूया याच कार्यक्रमात, तोपर्यंत धन्यवाद।